निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 207 दशक 16 समास 2 सूर्यस्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। हा सूर्यवंश धन्य आहे, सगळ्या वंशांमध्ये विशेष आहे। मार्तंड मंडळाचा प्रकाश सगळ्या भूमंडळावर पसरलेला आहे। चंद्राला डाग आहे, 15 दिवसांमध्ये तो कमी कमी होत जातो। रवी किरण पसरतात तेव्हा चंद्र दिसेनासा होतो, त्यामुळे सूर्याच्या बरोबरीचा दुसरं कोणीही नाही। त्याच्या उजेडामुळे प्राणी मात्रांना जीवन मिळतं। नाना धर्म नाना कर्म, उत्तम अध्यम मधम मध्यम अधम सुगम दुर्गम नित्य नेम सृष्टीमध्ये चालतात। वेदशास्त्र आणि पुराण, मंत्र यंत्र, नाना साधन, स्नान, संध्या, पूजा, विधान ही सगळी सूर्याशिवाय बापडी आहेत। नाना योग नाना मत हे असंख्य असली तरी सूर्योदय झाल्यानंतरच सगळे मार्गक्रमण करतात। प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक, कुठलंही काम करायचं असलं तरी दिवसाशिवाय त्याचं सार्थक होत नाही। सूर्याचं अधिष्ठान म्हणजे डोळे, डोळे नसले तर सगळे अंधळे होतील, त्यामुळे सूर्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही। अंध लोक कसं कवित्व करतात असं काही जण विचारतात, पण तीही सूर्याचीच गती आहे। थंड झाले तर मतिप्रकाश कसा पसरेल? सूर्याचा प्रकाश हा उष्ण, चंद्राचा प्रकाश हा थंड असतो। उष्णता नसेल तर देहाचा घात होतो, त्यामुळे सूर्याशिवाय काहीही चालत नाही। श्रोत्यांनो तुम्ही हुशार आहात, तुम्ही शोधून पहा। हरिहराच्या अनेक अवतार मूर्ती आहेत, शिवशक्ती अनंत रूपात व्यक्त झालेले आहेत। सूर्य यापूर्वीही होता आणि आताही आहे। संसारामध्ये जितके काही आले आहेत तितकं सर्व सूर्याच्या खाली आहेत। सूर्याला पाहतच ते शेवटी देहाचा त्याग करून गेले। क्षीरसागराचं मंथन केल्यावरती चंद्रा 14 रत्नांमध्ये चंद्र आला। लक्ष्मीचा बंधू असं त्याला म्हणतात। विश्वचक्षू या नावाने भास्कराला लहान थोर लोक जाणतात, त्यामुळे दिवाकर श्रेष्ठात श्रेष्ठ आहे। आकाशाचं मार्गक्रमण करणं, रोज येणं जाणं अशा लोकोपकारासाठी तो काम करतो अशी त्याला समर्थांची आज्ञा आहे। दिवस नसेल तर अंधकार होईल, सगळ्यांना काहीही समजणार नाही। दिवसेंदिवस तस्कर वाढतील, दिवा भीत पक्षी वाढतील। सूर्यापुढे आणखी दुसरं कोणाला समोर आणणार? तेजो राशी सूर्याला कोणतीही उपमा देता येणार नाही। असा सूर्य रघुनाथाचा पूर्वज आहे, त्याचा महिमा अगाध आहे। मानवी वाचेला तो वर्णन करता येणार नाही। रघुनाथ वंश खूप जुना, पूर्वापार चालत आलेला आहे। त्यात एकाहून एक थोर झालेले आहेत। माझ्यासारख्या मतिमंदाला हा विचार काही समजत नाही। रघुनाथाच्या समुदायात सूर्याचा अंतर्भाव होतो, म्हणून सूर्याचं आणि रघुनाथाचं वर्णन करण्यासाठी मी वाघदुर्बळ झालो आहे। सूर्याचं दर्शन घेतल्यावर सगळ्या दोषांचा परिहार होतो। सूर्यदर्शन केल्यावर निरंतर स्फूर्ती वाढते असं समर्थ सांगतात। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणनाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16 समास 3 पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वी धन्य आहे, तिचा महिमा सांगावा तितका कमीच आहे। सगळे प्राणी मात्र तिच्या आधाराने राहतात। आकाशामध्ये जे जीव राहतात त्यांना देखील पृथ्वीचा आधार आहे। जड आधार नसला तर जीव कसे जगले असते? जातात, पोहतात, कुदळतात, नांगरतात, उकरतात, खणतात, मलमूत्र करतात, वमन करतात, नासक कुचक सगळं पृथ्वीवर टाकतात, त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही। देहांत काळी शरीर पृथ्वीवरच पडतं। बरं वाईट सगळं काही यांना पृथ्वीशिवाय आधार नाही। नाना धातू द्रव्य तेही भूमीच्या पोटात आढळतात। एकाचा एक संहार करणारे प्राणी भूमीवरती असतात, भूमी सोडून कुणीकडे जातील? गड कोट पूर पट्टण नाना देश हे पर्यटनाने समजतात। देव दानव मानव हे सगळे पृथ्वीवर राहतात। नाना रत्न नाना धातू द्रव्यांचे अंश गुप्त प्रकट करण्यासाठी पृथ्वीशिवाय दुसरं काहीही नाही। मेरू मंदार हिमाचल नील निषद विंध्य माल्यवान मलय गंधमादन हेमकूट आणि हिमालय हे 8 पर्वत, नाना पक्षी मासे नाना सस्तन जीव हे सगळे भूमंडळावरच आढळतात। नाना समुद्रांच्या पलीकडे पाण्याचं आवरण आहे, असंभाव्य तुटलेले कडे आहेत, त्यात गुप्त विवर आहेत, तिथे दिबीड अंधकाराने वस्ती केलेली आहे। मोठमोठे पाण्याचे साठे आहेत, त्याचा कोणालाही पार लागत नाही। त्यात उदंड जलचर वाढले आहेत, त्या जीवनाला पवनाचा आधार आहे।
निबिड आणि दाट अशा ठिकाणी कुठेही पाणी आढळत नाही, अज्ञानरूपी कठीणता असल्याने त्याला आधार देणारी पृथ्वी आहे, अशा भूगोलाच्या पलीकडे कोणालाही जाणता येत नाही। नाना पदार्थांच्या खाणी, नाना रत्नांचे साठे, कल्प तरू, चिंतामणी, अमृताची कुंडे, नाना बेटे, नाना खंडे हे तिथे उदंड दिसतात। तिथे नाना प्रकारची जीवने आढळतात। मेरूभोवती कापलेले कडे असतात। तिथे डोंगराची छायाकृती पडलेली दिसते। त्याच्याजवळच लोकालोक पर्वत आहे। तिथे सूर्याचा चाक फिरतं। चंद्राजी द्रोणगिरी, मैनाक, महागिरी पर्वत आहेत। नाना देशात विविध प्रकारचे पाषाण आढळतात। नाना प्रकारचे मातीचे भेद आहेत। नाना विभूती, नाना खाणी आहेत। त्यामुळे तिला बहुरत्न वसुंधरा असं म्हणतात। पृथ्वीसारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही। जिथे अपाट सैरावैरा सगळं पसरलेलं आहे, सगळी पृथ्वी फिरून पाहिल असा कोणीही प्राणी नाही। त्यामुळे धरणीशी दुसऱ्या कशाशीही तुलना होऊ शकत नाही। देशोदेशी नाना वल्ली, नाना पिके पाहिलं तर एकासारखं दुसरं नाही असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रानं चार प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय आहे त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कुणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्षविषयात न मानता संतोषानं राहावं. हे तिसरं साधन. आणि शेवटी, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामावासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसतं प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापलं प्रपंच करतातच. मनुष्यानं भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात मात्र शंका नाही. प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्व आहे. रामाच्या इच्छेनंच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सगळ्यात शेवटी आठवतं. म्हणून सुखदुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसानं प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीचं सुख आणि दुसरीचं दुःख का मानावं? शहाण्या माणसानं आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्यामाग राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. अति प्रेमानं नाम घ्यावं. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःख बाधणार नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, दर भागामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो। ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं शिक्षक सहाय्यक ऍप म्हणजेच विनोबा, त्याचं काम 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये खूप छान पद्धतीने सुरू आहे। शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचं एकत्रित संकलन या ऍपवरती केलं जातं आणि त्यातूनच स्तुत्य अशा उपक्रमांना पुरस्कार दिला जातो। तर अशाच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांचा प्रवास जाणून घेत असतो। याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहेत श्रीमती सविता दिलीप कुशारे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येवला या ठिकाणाहून। तर सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते। मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: धन्यवाद मॅडम,
0: खूप खूप अभिनंदन। आज तुम्ही इथे आलात आणि पोस्ट ऑफ द मंथ मिळालं आणि म्हणूनच आज तुम्ही इथे आलेले आहात, तर त्याबद्दल विशेष अभिनंदन।
1: थँक्यू।
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खरंच खूप आनंद झाला आहे, तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली आणि या ठिकाणी आमंत्रित केलं। खरंच मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, यामुळे नवीन उपक्रम राबवायला आम्हाला ऊर्जा मिळेल आणि पुढचे उपक्रम अजून जोमाने आम्ही आमच्या शाळेत राबवू।
0: क्या बात आहे, खूपच छान। तर मुळातच तुम्हाला शिक्षिका व्हावं असं का वाटलं, का आपण शिक्षिका झालात?
1: मी शिक्षक व्हावं असं माझे आई वडील आजी यांची इच्छा होती। माझी आजी लहानपणापासूनच सांगायची की मुलींसाठी शिक्षकाची नोकरी ही अतिशय व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये सन्मान असतो, सुरक्षितता असते आणि ही एक आयुष्य घडविणारी असते। स्वतःचंही आयुष्य घडतं आणि त्याचबरोबर आपण इतरांचंही आयुष्य घडवत असतो। तर आजीच्या या शब्दांनी माझ्या मनावर खूप खोल परिणाम केलेला होता आणि त्या आजीच्या विचारांचा ठसा मनात माझ्या उमटला गेला होता आणि त्यामुळे मला अध्यापनाची ओढ लागली होती आणि त्यातूनच मी शिक्षक व्हायचं ठरवलं।
0: बर, आपलं बालपण कुठे गेलं? आणि
1: माझं बालपण माझं निफाड तालुक्यातील नांदूर खुर्द हे एक छोटंसं गाव, एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालाय। माझी आजी, आजोबा, आई वडील, 2 काका काकू आणि आम्ही 8 भावंड असा आमचा परिवार। आणि त्यामुळे ह्या अशा परिवारामध्ये अतिशय संस्कारक्षम आणि शिस्तबद्ध वातावरणात माझं बालपण गेलं। आता माझे 8 भावंड त्यापैकी सर्वांनी अतिशय उत्तम शिक्षण घेतलंय आणि सर्वजण आपल्या आपल्या आयुष्यात अतिशय एकदम व्यवस्थित यशस्वी झाले आणि याचं सगळं श्रेय जातं ते कुटुंबातील संस्कारांना। माझी आजी आजोबा आता आमच्यामध्ये नाहीये, पण तरीही माझे आई वडील, काका काकू आणि आमच्यापैकी 5 भावंडांचं लग्नही झालंय, तरी हे पूर्ण कुटुंब अजून एकत्र आहे आणि याचं श्रेय जातं ते माझ्या आजीबा आजोबांच्या संस्कारांनाच।
0: वा वा वा, खूपच छान। बरं, मग आपण किती साली आपण शिक्षिका म्हणून रुजू झालात?
1: 2019 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत माझी शिक्षिका म्हणून नेमणूक झाली। जीप शाळा आंबेगाव तालुका येवला या ठिकाणी माझी नेमणूक झाली आणि अजूनही मी 6 वर्षापासून याच ठिकाणी माझी सेवा देत आहे।
0: बर, शाळा कशी आहे, पटसंख्या कशी आहे?
1: शाळा छान आहे, लासलगावच्या शेजारी शाळा आहे आणि लासलगावला बरेच इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्यामुळे मी जेव्हा रुजू झाले तेव्हा शाळेचा पट 26-27 असा होता आणि तेव्हा शाळेत एकच शिक्षक होता आणि एक शिक्षकी शाळा, शिक्षकांना इतर कामही भरपूर असतात, मीटिंग्स वगैरे असतात, त्यामुळे तितकंसं लक्ष शाळेकडे देता येत नाही, त्यामुळे मुलांची संख्या खूप कमी झालेली होती। पण नंतर मी जॉईन झाले, मग 2 शिक्षक झाले, मग शाळेकडे मुलांचा कल वाढायला लागला आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, त्यातून हळूहळू पटसंख्या वाढत गेली आणि आता सध्या आमच्या शाळेत 38 विद्यार्थी आहे आणि हळूहळू ते अजून वाढतील याची मला खात्री आहे।
0: बर, आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: 3री 4थी।
0: अच्छा, बर। आणि एकूणच विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची ओळख म्हणजे आमच्या केंद्रामध्ये घाया सर आले होते, त्यांनी आम्हाला विनोबा ऍप बद्दल माहिती दिली आणि त्यावर उपक्रम कोणकोणते उपक्रम राबवले जातात किंवा आपण आपल्या पोस्ट किंवा काय कसं शेअर करू शकतो ते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आपण आपलेच उपक्रम त्यावर टाकतो असं नाही, तिथं जे शिक्षकांचे उपक्रम असतात त्यातून पण आपल्याला प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये राबून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती करू शकतो।
0: नक्कीच। मग आतापर्यंत आपण किती पोस्ट शेअर केल्या असतील?
1: 50 ते 60 पोस्ट।
0: बरं, ज्या वेळेला तुम्हाला कळलं की अशा पद्धतीचं ऍप आहे आणि तुम्हाला पोस्ट शेअर करायचा आहे, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं?
1: जेव्हा एकदम सुरुवातीला सरांनी आम्हाला ऍपची ओळख करून दिली तेव्हा थोड्याफार पोस्ट टाकल्या मी आणि नंतर ते त्यातून पूर्ण म्हणजे विसरूनच गेले होते. आता पुन्हा 2-3 महिन्यांपूर्वी पुन्हा सुरुवात केली आणि जोमाने पुन्हा त्या ऍपवर काम करायला लागले मी. आणि त्यातूनच म्हणजे एवढ्या 2-3 महिन्यातच मला 2-3 पुरस्कार मिळाले.
0: बर, कोणकोणते पुरस्कार मिळाले?
1: 2 जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ आणि 1 तालुकास्तरीय.
0: बर, आणि मग कोणाच्या हातून सन्मान झाला?
1: आपले सीओ साहेब.
0: अच्छा, काय शैक्षणिक साहित्य मिळालं होतं तेव्हा?
1: स्माईली पिना मिळाल्या होत्या, क्राफ्ट पेपर, मुलांसाठी साहित्य म्हणजे इरेजर, शार्पनर, पट्टी वगैरे त्याचे पॅकेट मिळाले होते. तर मुलांना जे क्राफ्ट पेपर होते ते खूपच आवडले, कारण दिवाळीच्या अगोदर ते मिळाले होते. आणि मग आम्ही सर्वांनी ते दिवाळीचे पोस्ट कार्ड आणि आकाश कंदील त्यापासून बनवले.
0: बर, आणि आपण काय उपक्रम राबवत असतो शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त?
1: आमच्या शाळेत आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो. म्हणजे माझा विश्वास आहे की मुलं प्रत्यक्ष कृतीतून जास्त शिकतात, म्हणूनच वर्गात विज्ञान प्रयोग, भाषा, खेळ, स्पेलिंग बी, पर्यावरणपूरक उपक्रम, हस्तोद्योग प्रकल्प अशा अनेक गोष्टी आम्ही राबवितो. माझं शिक्षणही झेडपी शाळेतच झालं आहे. मला माझ्या शालेय जीवनात उत्तम उपक्रमशील असे शिक्षक लाभले, म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यातीलच माझे मार्गदर्शक आमचे गुरुजी आणि आता सध्या मी जिथे कार्यरत आहे त्या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कुशारे सर यांनी आम्हाला म्हणजे लहानपणापासूनच इंग्रजी शब्द पाठांतराची सवय लावली होती. ते वर्गातील प्रत्येक मुलाला शब्दार्थ उपलब्ध करून द्यायचे आणि प्रत्येक आठवड्यासाठी एक पान नंबर ठरवून दिलेला असायचा आणि ते शब्द आठवडाभर पाठ करायचे आणि सर त्यावर शनिवारी टेस्ट घ्यायचे. आणि टेस्ट घेतल्यानंतर जे ज्या मुलांचे सगळे शब्दार्थ बरोबर यायचे त्यांना ते पेन द्यायचे आणि तो पेन खरंच खूप छान असायचा आणि तो पेन मिळवण्यासाठी मी ते शब्द पाठ करायचे. आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, या उक्तीप्रमाणेच तो उपक्रम जेव्हा मी शाळेत जॉईन झाले तेव्हापासूनच मी माझ्या शाळेत तो उपक्रम राबवायला सुरुवात केली. आमच्या मुलांना मी शब्दार्थ तर नाही पण वर्गात एक एक्स्ट्रा फळा आहे त्या फळ्यावर मी आठवडाभर ते शब्द लिहिलेले असतात, 25-30 शब्द, आणि मुलं ते शब्द लिहून घेतात आपल्या वहीत आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते आठवडाभर पाठ करतात आणि मग आम्ही त्यावर टेस्ट घेतो. तसंच ह्याच उपक्रमाप्रमाणे अजून आम्ही परिपाठामध्ये दररोज आज जो दिनांक आहे म्हणजे आज जर 5 तारीख असेल तर 5चा पाडा, 6 असेल तर 6चा, असा दररोज आम्ही पाडा पण घेतो. त्यामुळे मुलांचे खूप पाडे पाठ आहे. म्हणजे आमचा एक पहिलीचा मुलगा आहे तो पण 15 पाडे म्हणतो.
0: अरे वा.
1: आणि मागच्या महिन्यातच आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे श्री कापसे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूलोद्योग उद्याचा उद्योजक घडूया या अंतर्गत शाळेने अनेक उपक्रम राबविले. त्यापैकी आम्ही काही क्षेत्रांना भेटी दिल्या, लाकडी तेलघाणा उद्योग, आणि त्या लाकडी तेलघाण्या उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी कच्चा माल किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिलं, त्यांनी ते अनुभवलं. आणि आमचा येवला तालुका हा पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. मुलांना हे माहीत आहे पैठणी, पण ती पैठणी कशी तयार करतात तर ते आम्ही प्रत्यक्ष मुलांना एका पैठणी क्लस्टरला भेट दिली आणि ते मुलांना प्रत्यक्ष दाखवलं.
0: बर,
1: त्याचबरोबर कागदाची पाकिटे बनवायचे, कापसापासून वाती बनवायच्या, मेणबत्ती देवे बनवायचे, नैसर्गिक साबण तयार करणे, डिंक बनविणे, हार व गजरा बनविणे, असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबविलेले आहे. आणि मुलांनी त्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ते कसं बनवायचं ते त्यांना समजले.
0: क्या बात आहे, खूपच छान. बरं, ह्या व्यतिरिक्त आपल्या शाळेला आजूबाजूला किती जागा आहे आणि काही परसबाग वगैरे आपण सुरू केलेली आहे का?
1: हो, आमची शाळा जरी छोटीशी असली तरी आमच्या शाळेचा परिसर मैदान खूप मोठा आहे आणि त्या परिसरात आम्ही परसबाग पण केलेली आहे. त्यामध्ये आम्ही मिरची, कोथिंबीर, लसूण यांची लागवड करतो आणि जो भाजीपाला आम्हाला मिळतो त्याचा आम्ही पोषण आहारात वापर करतो. तसंच झाडं पण खूप आहे आणि त्यामध्ये सीताफळाची वगैरे झाडं आहे आणि त्या झाडांना भरपूर फळंही येतात. आमचे विद्यार्थी तसेच आमचे गावकरी सुद्धा त्या फळांचा आस्वाद घेतात. आणि आम्ही आता आंब्याची पण झाडं लावली आहे, थोड्या दिवसात आम्हाला आंब्याची पण फळं खायला मिळतील.
0: क्या बात आहे, खूपच छान. तर मॅडम, 6 वर्षापासून आपण एका शाळेमध्ये आहात त्यामुळे अनेक अशा आठवणींचं गाठोडं तयार झालं असेल, तर त्यातला काही अविस्मरणीय क्षण इथे सांगावा असं वाटतो का?
1: हो, खूपच. म्हणजे शाळेने खूप साऱ्या आठवणी दिल्या आहे, त्यापैकी अतिशय अशी मनाला भावुक करणारी घटना, माझ्याकडे 2 वर्षापूर्वी 1ली वर्ग होता आणि असंच एक दिवशी बरं नव्हतं. दुपारी बरं नसल्यामुळे दुपारचं जेवण पण केलं नाही आणि तशीच बसलेली होती. तर ते एका मुलाने बघितलं, माझंही लक्ष नव्हतं पण त्याने ते बघितलं आणि त्या दिवशी संध्याकाळी मी घरी गेले. घरी जातानाच मला बरं नव्हतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेले आणि इंजेक्शन वगैरे गोळ्या औषध घेऊन घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर मी स्वयंपाक वगैरे करत होते, तोच एका पालकांचा फोन आला. मी फोन घेतला आणि ते पालक म्हणू लागले, मॅडम आमचा ओम आज शाळेत आल्या, शाळेतून घरी आल्यापासून खूप शांत आहे. आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलतच नाही आणि आता जेवायला बोलवतोय तो तर आता रडायलाच लागलाय. आणि मग आता रडून तो सांगतोय की आमच्या टीचरांना बरं नाहीये, टीचर झोपले, टीचर म्हणजे टीचरांनी दुपारी पण जेवण केलेलं नाहीये आणि आता टीचर जेवले असतील की नाही, मी कुठं जेवू म्हणे. माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं आणि मग मी त्याच्याशी बोलायला घेतलं, म्हटलं अरे ओम आता मला बरं वाटतंय, मी डॉक्टरांकडे जाऊन आले आणि मी जेवण पण केलंय, आता तू जेवण कर. तो म्हणे खरंच टीचर तुम्ही खरंच जेवल्या? म्हटलं हो अरे खरंच जेवले. तेव्हा तो कुठे शांत झाला आणि त्याने जेवण केलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्यालाच मुलांची काळजी आहे, आपणच मुलांवर लक्ष ठेवतो, पण तसं नाहीये. मुलं सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवतात, आपली काळजी करतात आणि आपल्यावर मनापासून प्रेम करतात.
0: वा वा वा, किती भावनिक क्षण आहे हा. आणि एवढ्या छोट्या मुलाला सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे, याचा अर्थ तुम्ही इतका त्यांना लळा लावलाय आणि म्हणूनच ती अटॅचमेंट त्यांच्या बाबतीत दिसते आपल्याला आज. तर खरंच छान वाटलं हे सगळं ऐकून. मला एक असं विचारावं असं वाटतं की जाता जाता काही तुम्हाला सल्ला द्यावा असा वाटतो का शिक्षकांना की हा ऍप वापरण्याविषयी? तर काय सांगाल शिक्षकांसाठी काही?
1: बघा, आपल्या कामाला प्रसिद्धी मिळते विनोबा मार्फत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव पण देता येतो. तसंच आपण आपले उपक्रम शेअर करतो आणि तसंच इतर विद्यार्थ्यांचे जे उपक्रम त्या शिक्षकांनी अपलोड केलेले असतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी काय होतं की आपण मुलांना शिकवतो पण ते त्यांना येत नाही. म्हणजे आता स्पोकन इंग्लिशचा जो प्रोग्राम आहे, जर आपण सांगितलं मुलांना अरे हे असं नाही असं करायचं, त्यांना सांगता येत नाही. पण आपण मी जर विनोबा ऍप त्यांना दाखवते, इथं पोस्ट आहे ह्या मुलांच्या आणि ते त्यांना दाखवते, त्या मुलांचं बघून मुलं खरंच अगदी व्यवस्थितपणे त्यांचं मत मांडतात किंवा बोलतात. तसंच सगळं शिक्षकांनी मुलांना फक्त परीक्षेत यश मिळावं यासाठी नाही तर त्यांना आयुष्यात आत्मविश्वासाने जगता यावं यासाठी प्रत्येक शिक्षकाने उपक्रमशील शिक्षणाची वाट निवडली पाहिजे. आणि मुलांमध्ये खूप म्हणजे एक अनोखी चमक असते ती ओळखून त्याच्या स्वप्नांना खतपाणी दिलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्या विद्यार्थ्यांचं नक्की उज्ज्वल भविष्य घडेल, याबद्दल काही शंका नाही.
0: नक्कीच नक्कीच, खूपच छान. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुमचे अनुभव सुद्धा खूप वेगळे आणि मनाला भावणारे असेच होते. तर आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका छान संवाद साधला, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद तुम्हाला पण.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या श्रीमती सविता कुशारे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येवला या ठिकाणाहून. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

रसिक हो नमस्कार। मैं क्या जानू क्या जादू है इन दो मत वाले नैनों में जादू है। खरच काय बर असे जादू असते इन नैनों में आणि इन गानों में। रसिक हो हा आवाज आहे हिंदी सिनेमाच्या अगदी पहिल्या सुपरस्टारचा, फर्स्ट सिंगिंग स्टार कुंदनलाल सैगल अर्थात KL सैगल। 100% गाणी स्वतःसाठीच फक्त गाणारे हे गायक अभिनेता सिंगर ॲक्टर अख्खं जग ज्यांच्या गाण्याची तारीफ करतं त्या लता दीदी, रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश या सगळ्यांचेही म्युझिकल गुरु म्हणजेच कुंदनलाल सैगल। मित्रांनो, गायक तानसेन यांचं गाणं हा आपण ऐकलं नाही, पण त्यांनी जो दीपराग गायला तेव्हा अगदी दिवे लागले रे दिवे लागले असं झालं होतं म्हणतात। ऐकूया त्याच दीपरागावर आधारित सैगल यांच्या अद्भुत अशा आवाजातलं हे गीत, चित्रपट तानसेन, दिया जलाओ दिया जलाओ।

0: jagamaga diya jalao jagamaga jagamaga diya jalao.
1: 11 एप्रिल 1904 म्हणजे तब्बल 120 वर्षापूर्वी जन्मलेल्या कुंदनलाल सहगलचे वडील हे जम्मू काश्मीरातल्या एका संस्थांचे तहसीलदार होते. कुंदनलाल यांना गाण्या बजावण्याचे वेड तर अगदी बालपणापासून होतेच. ते उत्तम सितार वाजवीत आणि याच सितारेच्या वेडापोटी त्यांनी शाळा सोडली. शाळा सोडली पण पोटासाठी मात्र त्यांनी बऱ्याच चाकऱ्या केल्या, नोकऱ्या केल्या आणि त्यासाठी फिरतीसुद्धा केली. पहाना, रेल्वेत टाईमकीपर, नंतर रेमिंग्टन टाईपरायटरचे सेल्समन, होय हॉटेल मॅनेजर, अशी बरीचशी भ्रमंती करून ते कोलकात्यात स्थिरावले. कोलकात्यातल्या न्यू थिएटर्सनं त्यांना कामावर ठेवून घेतलं आणि पगार होता फक्त 200 रुपये महिना. मोहब्बत के आसू हा त्यांचा पहिला वहिला सिनेमा, सिंगिंग ॲक्टर म्हणून. देवदास, देवदास या कादंबरीवर मंडळी, नंतर अनेक चित्रपट झाले पण पहिला देवदास, फर्स्ट देवदास के एल सहगल यांचाच. प्रचंड गाजला त्यांचा देवदास. आता ते सगळ्यांच्या नजरेत आले आणि सगळ्यांच्या मनात बसले. ते वर्ष होतं 1935. बाल मायो बसो मोरे मन में.

मित्रांनो, याच बालम आयो बसो मोरे मनमे आणि मग सुरू झालं सैगल युग. प्रेसिडेंट, धरती माता, स्ट्रीट सिंगर, दुश्मन, जिंदगी, माय सिस्टर असे अनेक चित्रपट त्यांनी केले. मात्र सगळ्यात तेच हिरो आणि होय तेच गायक सुद्धा. फक्त स्वतःसाठी गाणारा हा एकमेव नायक आहे मित्रांनो. प्रचंड लोकप्रिय आणि घनगंभीर स्वरांचा हा राजपुत्र. असं म्हणतात की लता दिदींनी त्यांच्या बालपणी एक हट्ट केला होता. कोणता हट्ट? तर तो के एल सहगल यांच्याशीच लग्न करण्याचा. असा करिश्मा होता के एल सहगल यांचा, न्यारा करिश्मा. इकर बंगला बने न्यारा.

सिंगिंग स्टार कुंदनलाल सहगल यांचा आवाज भरदार आणि खर्जातला होता. बॅरिटोन आणि सॉफ्ट टेनर असं त्याचं वर्णन करता येईल. आणि तो खरंच युनिक होता. खरं म्हणजे तो बेंचमार्क होता पुढच्या गायकांसाठी. आनंद, दुःख, आशा, निराशा हे सगळे भाव त्यांच्या स्वरात होते. एकच गाणं पहा. 1939 सिनेमा होता दुश्मन. आणि या दुश्मनमध्ये ते स्वतःच हिरो होते. आणि गाणं होतं करू क्या आस निराश भाई. पहा हां, एका कडव्यात निराशा दुःख तर लगेचच दुसऱ्या कडव्यात आशा जिद्द आणि उत्साह. पहा केवढं सुंदर गायले. मित्रांनो, उगीच नव्हते ते सुरोंके बेताज बादशहा केएल सहगल.

सैगल साहेबांना बंगाली छान येत असे. बंगालीतली तीस एक गाणी त्यांनी गायली, पण ही गाणी गाण्याच्या आधी खुद्द रवींद्रनाथ टॅगोर यांनी स्वतः ती ऐकली आणि मगच रेकॉर्डिंग झालं. कुंदनलाल त्यानंतर मुंबईत आले डिसेंबर 1941 मध्ये. भक्त सूरदास, तानसेन असे काही चित्रपट त्यांनी त्यानंतर केले. त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती.

ठिकाणी त्यांचं दारूचं व्यसनसुद्धा वाढतच चाललं होतं. ऐ दिले बेकरार झूम, ऐ दिले बेकरार झूम.

शहाजहां हा त्यावेळेसचा बिग बजेट चित्रपट. तो आला आणि खूप चालला. ऐतिहासिक होता तो, त्यातली गाणी. पण तेव्हा हे सगळं होताना फार उशीर झाला होता. संगीतकार नौशाद यांना अतिशय दुःख होत असे सैगल साहेबांची परिस्थिती, त्यांचं व्यसनन, त्यांची व्यसनधीनता हे सगळं पाहून त्यांनी त्यांना सावरायचा खूप प्रयत्न केला. पण केएल सैगल त्यांना म्हणायचे, हम जी के क्या करेंगे.

परवाना हा कुंदनलाल सैगल यांचा शेवटचा चित्रपट. वर्ष होतं 1947. मित्रांनो, त्यांची फिल्म करिअर तशी फारच छोटी, म्हणजे फक्त 15-1 वर्षाची. 36 फिल्म्स, त्यातले हिंदी सिनेमे फक्त 28 आणि गाणी 185. त्यातही फिल्मी गाणी फक्त 142. आणि त्यांना आयुष्यही केवळ 42 वर्षाचंच लाभलं होतं. अल्पायुष्य ठरले ते. 18 जानेवारी 1947 या दिवशी कुंदनलाल सैगल गेले. हिंदी सिनेमाचा हा पहिला सुपरस्टार जगणं अर्धवट टाकून गेला. जीने का ढंग सिखाए जा असं गात गातच तो गेला.

सैगल यांची खासियत म्हणजे त्यांनी कधीही लिपसिंक केलं नाही, त्यांना ते करावंही लागलं नाही, कारण ते स्वतःच गाणी गात आणि स्वतःसाठीच गात. अशा या अद्वितीय कलावंताला आपला सगळ्यांचा सलाम. मित्रांनो, आता वेळ झाली आहे ती आज इथेच थांबण्याची. मी रामचंद्र कुलकर्णी घेतोय तुमचा निरोप, पण त्याआधी एक गाणं निरोपाचंच. के एल सहगल यांनी हे लाईव्ह गायलं आहे. लाईव्ह म्हणजे शूटिंग होत असतानाच ते गातही होते. म्हणजे पहा, एकीकडे शूटिंग चालू होतं आणि दुसरीकडे के एल सहगल आर्तस्वरामध्ये ही भैरवी गात होते. भैरवी जणू त्यांच्या आयुष्याची भैरवी, वियोगाचं दुःख ते सांगत होते आणि गात होते. बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय, छूटो ही जाय.

বাবুল মরায় নেই হর ছুট যায় মরায়।

0: श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या किंवा शिकत असलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो, आणि जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज शिकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याविषयी जाणून घेत असतो. तर हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी आणि त्यांचे सर्वे सर्वा शैलेश लेले सर यांनी. तर ह्याच संदर्भामध्ये आज माझ्यासोबत आहेत विद्यानिकेतन हायस्कूल पाचगणी सातारा या शाळेतले दोन विद्यार्थी. एक म्हणजे प्रणय सपकाळ जो इयत्ता 10वीमध्ये शिकतो, आणि दुसरी झोया अन्सारी जी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आणि दोघांच्याही बाबतीत आपण जाणून घेणार आहोत, आणि नेमकी कुठली लँग्वेज त्यांनी शिकली आणि किती लेवल झाल्या ह्या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. प्रणय आणि झोया दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: झोया तुझं पण स्वागत.
2: नमस्कार.
0: तर सगळ्यात आधी मी येते प्रणय तुझ्याकडे. तू इयत्ता 10वीला आहेस आणि तू फ्रेंच भाषेची लेवल 1 कम्प्लीट केलेली आहेस, बरोबर?
1: होय होय.
0: हा, तर सगळ्यात आधी तर तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. अगदीच काही दिवसावरती 10वीची बोर्डाची परीक्षा आलेली आहे, आणि तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोलायला इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार आहेत. एकूणच फॉरेन लँग्वेज आपल्याला शिकायला मिळणार हे तुला कधी आणि कसं समजलं?
1: मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा आमच्या इथल्या इंग्लिश मिसने आम्हाला सांगितलं की असे फॉरेन लँग्वेज आपण शिकू शकतो. मला तेव्हाच मी रजिस्ट्रेशन केले आणि तेव्हाच शिकायला सुरुवात केली.
0: अच्छा, म्हणजे तू 8वीत असल्यापासून तू भाषा शिकायला सुरुवात केलीस?
1: हो हो.
0: बर, आणि शिकत असताना काय वाटलं तुला, म्हणजे इंटरेस्टेड वाटलं की नाही, काय वाटलं?
1: आधी इंटरेस्टिंग वाटलं शिकणं, मन मध्ये एकदा एक्झाम देताना ते सबमिशन फेल झालं, पण त्याच्यानंतर मी 9वीत एकदा एक्झाम दिली. ह्या वर्षी वेळ नाही मिळाला तर वेळ आता पुढच्या वर्षी ते सेकंड लेवल कम्प्लीट करणार आहे मी.
0: अच्छा, आणि भाषा शिकत असताना काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का तुला?
1: हा, ते आधी शब्दाचे उच्चार करायला आधी मला खूप प्रॉब्लेम्स आले, त्याच्यानंतर मग मी तिथे प्रोनाऊन्सिएशन साठी पण व्हिडिओ होते त्याच्यावरून मला कळलं.
0: अच्छा, आणि ज्यावेळेला तू हे घरी सांगितलं की मला अशी काही भाषा शिकायची आहे, त्यावेळेला घरच्यांनी सपोर्ट केला की काय विचारलं तुला?
1: घरच्यांना आधी वाटलं की असे शिकून काय फायदा, पण नंतर मग मी सांगितलं की ह्याचा खूप फायदा असतो. घरच्यांनी पण मला असं प्रोत्साहन दिलं की तू शिक भाषा.
0: बर, मग आता लेवल 1 तुझी कम्प्लीट झाली आहे आणि 10वीची बोर्डाची परीक्षा पण आहे, मग पुढे तुझी काय इच्छा आहे की तुला हे कंटिन्यू करायचं आहे, कसं करायचं आहे?
1: हा, मी सर्व लेवल जेवढे आहेत तेवढे सगळे कम्प्लीट करणार आहे 10वी वेळ भेटेल तसं.
0: बर, आणि तू फ्रेंच भाषाच का बरं निवडली?
1: फ्रेंच म्हणजे मला आधी शिकायची खूप आवड होती म्हणून मी तीच भाषा निवडली.
0: बरं, आणि मग पुढे मागे तुला जर्मन शिकायला पण आवडेल का?
1: हो, ही भाषा ह्या भाषेचे सगळे लेवल कम्प्लीट झाले, मी जर्मन लेवल पण शिकायला प्रयत्न करणार आहे.
0: बर बर, आणि तुला असं कधी वाटलं का की बापरे आपण जर का फॉरेन लँग्वेज शिकतोय तर ह्याची फी पण खूप जास्त असेल, आणि मग त्याचं कधी तुला प्रेशर आलं का?
1: नाही, माझ्या घरचे नाही मला पैशांबद्दल एवढं काही बोलत.
0: आणि ही खूप माफक दरामध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत हे कळल्यावरती मग तुझं टेन्शन थोडं कमी झालं का?
1: हो हो, थोडं म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, काय एवढं काय नाही, म्हणजे नाही का असं बजेट वाईज की ठीक आहे.
0: अच्छा,
1: पुढे शिकावं असं वाटलं.
0: आणि तुला काही भाषेत बोलून दाखवायला आवडेल का?
1: हो, मला असे खूप भाषा कळल्या, जसे सी म्हणजे गुड बाय, एव्हर रिमेन म्हणजे सी यू टुमारो, असे खूप असे भाषा कळले मला. इयर्स मंथ्स हे सगळे नाव बिव कळले. व ही भाषा शिकल्यावरती मला कधी कधी असं बोलायला पण आवडतं ह्या भाषेमध्ये.
0: बर, मग तू तुझ्या मित्रांशी वगैरे वर्गात बोलतो का?
1: हो, मित्रांबरोबर बोलतो, पण त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांना कळत नाही. मग मी त्यांना नंतर सांगितलं की असा असा ह्याचा अर्थ असतो.
0: आणि 10वी नंतर कुठली साईड घेण्याची इच्छा आहे? आणि आता अनायसा तू फ्रेंच शिकतोच आहे, तर बाहेरच्या देशामध्ये जाण्याची संधी मिळाली तर आवडेल का तुला जायला?
1: हो, बाहेरच्या देशामध्ये गेल्यावरती तर मला आवडेलच. आणि अशी पण मी सायन्सची फील्ड घ्यायचा विचार केला आहे, मग त्याच्यातून मला खूप फायदा होईल बाहेरच्या देशात गेलो तरी.
0: नक्कीच नक्कीच, छान वाटलं तुझ्याशी बोलून. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या लेवल तुझ्या लवकरात लवकर कम्प्लीट व्हाव्या आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तुला छान यश मिळावं अशाच शुभेच्छा देते. थँक्यू तू आज वेळ दिल्याबद्दल.
1: धन्यवाद.
0: तर आता आपल्यासोबत झोया अन्सारी सुद्धा आहे, तर मला तिच्याशी सुद्धा गप्पा मारायला आवडेल. झोया, तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तू आता इयत्ता 8वीत आहेस बरोबर? आणि एवढ्या कमी इयत्तेमध्ये असून सुद्धा तुझ्या 4 लेवल कम्प्लीट झाल्यात फ्रेंच लँग्वेजच्या, तर हे कसं काय शक्य झालं तुला?
1: एक्चुअली इधर पे फ्रेंच लैंग्वेज फेलो का लर्न करने को मिला था, तो मेरे को चांस मिला तो मेरे पेरेंट्स से मैंने बात की तो उन्होंने हाँ बोला.
0: तो कब से स्टार्ट किया आपने ये सीखना?
1: 5th स्टैंडर्ड से.
0: और अभी तो आपने 4 लेवल कम्प्लीट किए हैं, तो आप अच्छी खासी फ्रेंच बोल भी लेते होंगे.
1: हाँ.
0: तो कुछ आपका इंट्रोडक्शन आप हमें फ्रेंच में दे सकते हैं?
1: ट्राई करती हूँ.
0: जी जी.
1: चाओ मतलब हेलो, और अगर किसी से कुछ मांगना रहेगा तो क्यों आस्ते बोलना पड़ता है. मेरा नाम को मेरा नाम इज जोया अंसारी. मतलब मेरा नाम जोया अंसारी है. प्यूत आरे क्यू से बातें हुआ जोया अंसारी. मतलब मैं जोया हूँ और मेरे को आपसे बात करके अच्छा लगा.
0: थैंक यू वेरी मच जोया.
1: यस
0: जी. तो जब आप पढ़ रहे थे ये फ्रेंच लैंग्वेज, तब आपको कुछ दिक्कतें आई?
1: नहीं, क्योंकि इधर पे हर वक्त प्रैक्टिस होती थी एफएलओ की. मतलब हर एक दिन हम लोग एफएलओ क्लासेस अटेंड करते थे.
0: अच्छा, तो कुछ ऐसे हंसी मजाक में, अगर ऐसे कुछ वातावरण में आपने इसकी पढ़ाई की हो, तो कुछ आपके पास कुछ किस्से है कि किस तरह से फनी कुछ इंसिडेंट्स हुए थे, तो आप कुछ बताना चाहोगे?
1: एक्चुअली जब भी मैंने फर्स्ट टाइम ट्राई किया था एफएलओ, तभी मेरे क्लासमेट को मैं बातें करती थी तो उनको कुछ समझता नहीं था, तो वो लोग जो मैं बोलती हूँ वही रिपीट कर लेते, ऐसा ही होता था क्लास में जो.
0: तो अब अभी आप फ्रेंच लैंग्वेज आपको आ रही है, आप अच्छे से लिख रहे हो, बोल रहे हो, तो किस तरह का फील करते हो आप? कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील होता है आपको?
1: हाँ, मेरे को लगता है क्योंकि ये एफएलओ फ्रेंच लैंग्वेज लर्न करना बहुत हार्ड होता है लोगों के लिए, तो मैं लर्न करती हूँ तो मेरे को अच्छा लगता है, मेरे को बोलना आता है इसके लिए.
0: अच्छा, और कौन सी लैंग्वेजेस आपको अच्छी लगती है?
1: मैंने अभी फ्रेंच लेवल कंप्लीट किया है, तो मैंने अभी जर्मन लेवल 1 कंप्लीट किया है, तो अभी मैं जर्मन अच्छा लगता है फ्रेंच के साथ.
0: आगे जाके आप क्या करना चाहते हो, क्या पढ़ना चाहते हो, उसके बारे में कुछ डिसाइड किया है?
1: नहीं, अभी तक नहीं, क्योंकि अभी ये 8th का एग्जाम देने को टेंशन है.
0: जी जी. और आपके घर वालों को अच्छा लगता है आप कुछ अलग सीख रहे हो, कुछ अलग पढ़ रहे हो, तो उनकी क्या राय है इसके बारे में?
1: हाँ, मेरी माँ को पसंद है, और मम्मी ने सोचा है कि अगर बड़े होकर कुछ हुआ तो बाहर जाके भी मैं इंटरव्यू ये सब दे सकती हूँ.
0: तो आपके घर पे कुछ छोटे भाई बहन है आपके?
1: हाँ, मेरे 5 भाई है.
0: अच्छा, तो आप उनको कभी सिखाने का आपने ट्राई किया?
1: हाँ, किया है. मतलब उन लोग अभी स्पेनिश पढ़ रहे.
0: ओह, अच्छा, अच्छी बात. हाँ. है. तो अभी जो आपको सुन रहे हैं लिसनर्स है रेडियो पे, उनमें काफी बच्चे आपकी एज के होंगे, तो आप उनको कुछ एडवाइस देना चाहोगे कि इस तरह की लैंग्वेज अगर आप पढ़ोगे तो आपकी तरक्की होगी, या जो भी आपको सही लगता है वो आप गाइड करना चाहोगे उनको?
1: हाँ, ये फ्रेंच लेवल लेकर मतलब कोई भी भाषा लर्न करके आगे जाके बहुत हेल्प आता है आफ्टर 10th ऑल्सो, और मतलब कोई भी जॉब करनी रहेगी तो ये सब इससे आगे बढ़ सकते हैं.
0: अच्छा, बहुत बहुत शुक्रिया जोया, आप इस बातचीत में शामिल हुए और इतने अच्छे से हम सबसे बात करी और इतने आपके अच्छे विचार हमसे शेयर किए. आगे की जितनी भी पढ़ाई है, जो भी आप एजुकेशन करना चाहो, जो भी आप बनना चाहो, उसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं और थैंक यू वेरी मच आप आज हमारे साथ जुड़े, हम सबसे इतनी अच्छी सी बातें करी. ऑल द वेरी बेस्ट फॉर योर फ्यूचर और थैंक यू वेरी मच.
1: धन्यवाद.
0: येस. तर मंडळी, FLOA म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या जोया अन्सारी आणि प्रणय सपकाळ याच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की। ई है

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 207 दशक 16 समास 2 सूर्यस्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। हा सूर्यवंश धन्य आहे, सगळ्या वंशांमध्ये विशेष आहे। मार्तंड मंडळाचा प्रकाश सगळ्या भूमंडळावर पसरलेला आहे। चंद्राला डाग आहे, 15 दिवसांमध्ये तो कमी कमी होत जातो। रवी किरण पसरतात तेव्हा चंद्र दिसेनासा होतो। त्यामुळे सूर्याच्या बरोबरीचा दुसरं कोणीही नाही। त्याच्या उजेडामुळे प्राणी मात्रांना जीवन मिळतं। नाना धर्म नाना कर्म, उत्तम अध्यम मधम मध्यम अधम सुगम दुर्गम नित्य नेम सृष्टीमध्ये चालतात। वेदशास्त्र आणि पुराण मंत्र यंत्र नाना साधन स्नान संध्या पूजा विधान ही सगळी सूर्याशिवाय बापडी आहेत। नाना योग नाना मत हे असंख्य असली तरी सूर्योदय झाल्यानंतरच सगळे मार्गक्रमण करतात। प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक कुठलंही काम करायचं असलं तरी दिवसाशिवाय त्याचं सार्थक होत नाही। सूर्याचं अधिष्ठान म्हणजे डोळे, डोळे नसले तर सगळे अंधळे होतील। त्यामुळे सूर्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही। अंध लोक कसं कवित्व करतात असं काही जण विचारतात, पण तीही सूर्याचीच गती आहे। थंड झाले तर मतिप्रकाश कसा पसरेल? सूर्याचा प्रकाश हा उष्ण, चंद्राचा प्रकाश हा थंड असतो। उष्णता नसेल तर देहाचा घात होतो, त्यामुळे सूर्याशिवाय काहीही चालत नाही। श्रोत्यांनो तुम्ही हुशार आहात, तुम्ही शोधून पहा। हरिहराच्या अनेक अवतार मूर्ती आहेत, शिवशक्ती अनंत रूपात व्यक्त झालेले आहेत। सूर्य यापूर्वीही होता आणि आताही आहे। संसारामध्ये जितके काही आले आहेत तितकं सर्व सूर्याच्या खाली आहेत। सूर्याला पाहतच ते शेवटी देहाचा त्याग करून गेले। क्षीरसागराचं मंथन केल्यावरती चंद्रा 14 रत्नांमध्ये चंद्र आला। लक्ष्मीचा बंधू असं त्याला म्हणतात। विश्वचक्षू या नावाने भास्कराला लहान थोर लोक जाणतात। त्यामुळे दिवाकर श्रेष्ठात श्रेष्ठ आहे। आकाशाचं मार्गक्रमण करणं रोज येणं जाणं अशा लोकोपकारासाठी तो काम करतो अशी त्याला समर्थांची आज्ञा आहे। दिवस नसेल तर अंधकार होईल, सगळ्यांना काहीही समजणार नाही। दिवसेंदिवस तस्कर वाढतील, दिवा भीत पक्षी वाढतील। सूर्यापुढे आणखी दुसरं कोणाला समोर आणणार? तेजो राशी सूर्याला कोणतीही उपमा देता येणार नाही। असा सूर्य रघुनाथाचा पूर्वज आहे, त्याचा महिमा अगाध आहे। मानवी वाचेला तो वर्णन करता येणार नाही। रघुनाथ वंश खूप जुना पूर्वापार चालत आलेला आहे, त्यात एकाहून एक थोर झालेले आहेत। माझ्यासारख्या मतिमंदाला हा विचार काही समजत नाही। रघुनाथाच्या समुदायात सूर्याचा अंतर्भाव होतो, म्हणून सूर्याचं आणि रघुनाथाचं वर्णन करण्यासाठी मी वागदुर्बळ झालो आहे। सूर्याचं दर्शन घेतल्यावर सगळ्या दोषांचा परिहार होतो। सूर्यदर्शन केल्यावर निरंतर स्फूर्ती वाढते असं समर्थ सांगतात। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणनाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 16 समास 3 पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वी धन्य आहे, तिचा महिमा सांगावा तितका कमीच आहे। सगळे प्राणी मात्र तिच्या आधाराने राहतात। आकाशामध्ये जे जीव राहतात त्यांना देखील पृथ्वीचा आधार आहे। जड आधार नसला तर जीव कसे जगले असते? जातात, पोहतात, कुदळतात, नांगरतात, उकरतात, खणतात, मलमूत्र करतात, वमन करतात, नासक कुजक सगळं पृथ्वीवर टाकतात। त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही। देहांत काळी शरीर पृथ्वीवरच पडतं। बरं वाईट सगळं काही यांना पृथ्वीशिवाय आधार नाही। नाना धातू द्रव्य तेही भूमीच्या पोटात आढळतात। एकाचा एक संहार करणारे प्राणी भूमीवरती असतात। भूमी सोडून कुणीकडे जातील? गड कोट पूर पट्टण नाना देश हे पर्यटनाने समजतात। देव दानव मानव हे सगळे पृथ्वीवर राहतात। नाना रत्न नाना धातू द्रव्यांचे अंश गुप्त प्रकट करण्यासाठी पृथ्वीशिवाय दुसरं काहीही नाही। मेरू मंदार हिमाचल नील निषद विंध्य माल्यवान मलय गंधमादन हेमकूट आणि हिमालय हे 8 पर्वत नाना पक्षी मासे नाना सस्तन जीव हे सगळे भूमंडळावरच आढळतात। नाना समुद्रांच्या पलीकडे पाण्याचं आवरण आहे, असंभाव्य तुटलेले कडे आहेत, त्यात गुप्त विवर आहेत। तिथे दिबीड अंधकाराने वस्ती केलेली आहे। मोठमोठे पाण्याचे साठे आहेत, त्याचा कोणालाही पार लागत नाही। त्यात उदंड जलचर वाढले आहेत, त्या जीवनाला पवनाचा आधार आहे।
निबिड आणि दाट अशा ठिकाणी कुठेही पाणी आढळत नाही, अज्ञानरूपी कठीणता असल्याने त्याला आधार देणारी पृथ्वी आहे, अशा भूगोलाच्या पलीकडे कोणालाही जाणता येत नाही। नाना पदार्थांच्या खाणी, नाना रत्नांचे साठे, कल्प तरू, चिंतामणी, अमृताची कुंडे, नाना बेटे, नाना खंडे हे तिथे उदंड दिसतात। तिथे नाना प्रकारची जीवने आढळतात। मेरूभोवती कापलेले कडे असतात। तिथे डोंगराची छायाकृती पडलेली दिसते। त्याच्याजवळच लोकालोक पर्वत आहे। तिथे सूर्याचा चाक फिरतं। चंद्राजी द्रोणगिरी, मैनाक, महागिरी पर्वत आहेत। नाना देशात विविध प्रकारचे पाषाण आढळतात। नाना प्रकारचे मातीचे भेद आहेत। नाना विभूती, नाना खाणी आहेत। त्यामुळे तिला बहुरत्न वसुंधरा असं म्हणतात। पृथ्वीसारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही। जिथे अफाट सैरावैरा सगळं पसरलेलं आहे, सगळी पृथ्वी फिरून पाहिल असा कोणीही प्राणी नाही। त्यामुळे धरणीशी दुसऱ्या कशाशीही तुलना होऊ शकत नाही। देशोदेशी नाना वल्ली, नाना पिके पाहिलं तर एकासारखं दुसरं नाही असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रानं चार प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय आहे त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कुणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्षविषयात न मानता संतोषानं राहावं. हे तिसरं साधन. आणि शेवटी, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्यानं भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात मात्र शंका नाही. प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्व आहे. रामाच्या इच्छेनंच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सगळ्यात शेवटी आठवतं. म्हणून सुखदुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसानं प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीचं सुख आणि दुसरीचं दुःख का मानावं? शहाण्या माणसानं आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्या मग राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. अति प्रेमानं नाम घ्यावं. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःख बाधणार नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर भागामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या पुढाकाराने सुरू झालेलं शिक्षक सहाय्यक ऍप म्हणजेच विनोबा, त्याचं काम 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये खूप छान पद्धतीने सुरू आहे. शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचं एकत्रित संकलन या ऍपवरती केलं जातं आणि त्यातूनच स्तुत्य अशा उपक्रमांना पुरस्कार दिला जातो. तर अशाच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांचा प्रवास जाणून घेत असतो. याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहेत श्रीमती सविता दिलीप कुशारे मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येवला या ठिकाणाहून. तर सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम,
0: खूप खूप अभिनंदन. आज तुम्ही इथे आलात आणि पोस्ट ऑफ द मंथ मिळालं आणि म्हणूनच आज तुम्ही इथे आलेले आहात, तर त्याबद्दल विशेष अभिनंदन.
1: थँक्यू.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: खरंच खूप आनंद झाला आहे, तुम्ही आमच्या कामाची दखल घेतली आणि या ठिकाणी आमंत्रित केलं. खरंच मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, यामुळे नवीन उपक्रम राबवायला आम्हाला ऊर्जा मिळेल आणि पुढचे उपक्रम अजून जोमाने आम्ही आमच्या शाळेत राबवू.
0: क्या बात आहे, खूपच छान. तर मुळातच तुम्हाला शिक्षिका व्हावं असं का वाटलं, का आपण शिक्षिका झालात?
1: मी शिक्षक व्हावं असं माझे आई वडील आजी यांची इच्छा होती. माझी आजी लहानपणापासूनच सांगायची की मुलींसाठी शिक्षकाची नोकरी ही अतिशय व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये सन्मान असतो, सुरक्षितता असते आणि ही एक आयुष्य घडविणारी असते. स्वतःचंही आयुष्य घडतं आणि त्याचबरोबर आपण इतरांचंही आयुष्य घडवत असतो. तर आजीच्या या शब्दांनी माझ्या मनावर खूप खोल परिणाम केलेला होता आणि त्या आजीच्या विचारांचा ठसा मनात माझ्या उमटला गेला होता आणि त्यामुळे मला अध्यापनाची ओढ लागली होती आणि त्यातूनच मी शिक्षक व्हायचं ठरवलं.
0: बर, आपलं बालपण कुठे गेलं? आणि
1: माझं बालपण माझं निफाड तालुक्यातील नांदूर खुर्द हे एक छोटंसं गाव, एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालाय. माझी आजी आजोबा आई वडील 2 काका काकू आणि आम्ही 8 भावंड असा आमचा परिवार. आणि त्यामुळे ह्या अशा परिवारामध्ये अतिशय संस्कारक्षम आणि शिस्तबद्ध वातावरणात माझं बालपण गेलं. आता माझे 8 भावंड त्यापैकी सर्वांनी अतिशय उत्तम शिक्षण घेतलंय आणि सर्वजण आपल्या आपल्या आयुष्यात अतिशय एकदम व्यवस्थित यशस्वी झाले आणि याचं सगळं श्रेय जातं ते कुटुंबातील संस्कारांना. माझी आजी आजोबा आता आमच्यामध्ये नाहीये, पण तरीही माझे आई वडील काका काकू आणि आमच्यापैकी 5 भावंडांचं लग्नही झालंय, तरी हे पूर्ण कुटुंब अजून एकत्र आहे आणि याचं श्रेय जातं ते माझ्या आजीबा आजोबांच्या संस्कारांनाच.
0: वा वा वा, खूपच छान. बरं, मग आपण किती साली आपण शिक्षिका म्हणून रुजू झालात?
1: 2019 पवित्र पोर्टल मार्फत माझी शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. जीप शाळा आंबेगाव तालुका येवला या ठिकाणी माझी नेमणूक झाली आणि अजूनही मी 6 वर्षापासून याच ठिकाणी माझी सेवा देत आहे.
0: बरं, शाळा कशी आहे, पटसंख्या कशी आहे?
1: शाळा छान आहे, लासलगावच्या शेजारी शाळा आहे आणि लासलगावला बरेच इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्यामुळे मी जेव्हा रुजू झाले तेव्हा शाळेचा पट 26-27 असा होता आणि तेव्हा शाळेत एकच शिक्षक होता आणि एक शिक्षकी शाळा, शिक्षकांना इतर कामही भरपूर असतात, मीटिंग्स वगैरे असतात, त्यामुळे तितकंसं लक्ष शाळेकडे देता येत नाही, त्यामुळे मुलांची संख्या खूप कमी झालेली होती. पण नंतर मी जॉईन झाले, मग 2 शिक्षक झाले, मग शाळेकडे मुलांचा कल वाढायला लागला आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, त्यातून हळूहळू पटसंख्या वाढत गेली आणि आता सध्या आमच्या शाळेत 38 विद्यार्थी आहे आणि हळूहळू ते अजून वाढतील याची मला खात्री आहे.
0: बर, आता सध्या आपल्याकडे कितवीचा वर्ग आहे?
1: 3री 4थी.
0: अच्छा, बर. आणि एकूणच विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली?
1: विनोबाची ओळख म्हणजे आमच्या केंद्रामध्ये घाया सर आले होते, त्यांनी आम्हाला विनोबा ऍप बद्दल माहिती दिली आणि त्यावर उपक्रम कोणकोणते उपक्रम राबवले जातात किंवा आपण आपल्या पोस्ट किंवा काय कसं शेअर करू शकतो ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आपण आपलेच उपक्रम त्यावर टाकतो असं नाही, तिथं जे शिक्षकांचे उपक्रम असतात त्यातून पण आपल्याला प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये राबून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती करू शकतो.
0: नक्कीच. मग आतापर्यंत आपण किती पोस्ट शेअर केल्या असतील?
1: 50-60 पोस्ट.
0: बरं, ज्या वेळेला तुम्हाला कळलं की अशा पद्धतीचा ऍप आहे आणि तुम्हाला पोस्ट शेअर करायचा आहे, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं?
1: जेव्हा एकदम सुरुवातीला सरांनी आम्हाला ऍपची ओळख करून दिली तेव्हा थोड्याफार पोस्ट टाकल्या मी आणि नंतर ते त्यातून पूर्ण म्हणजे विसरूनच गेले होते. आता पुन्हा 2-3 महिन्यांपूर्वी पुन्हा सुरुवात केली आणि जोमाने पुन्हा त्या ऍपवर काम करायला लागले मी. आणि त्यातूनच म्हणजे एवढ्या 2-3 महिन्यातच मला 2-3 पुरस्कार मिळाले.
0: बर, कोणकोणते पुरस्कार मिळाले?
1: 2 जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ आणि 1 तालुका स्तरीय.
0: बर, आणि मग कोणाच्या हातून सन्मान झाला?
1: आपले सीओ साहेब.
0: अच्छा, काय शैक्षणिक साहित्य मिळालं होतं तेव्हा?
1: स्माईली पिना मिळाल्या होत्या, क्राफ्ट पेपर, मुलांसाठी साहित्य म्हणजे इरेजर, शार्पनर, पट्टी वगैरे त्याचे पॅकेट मिळाले होते. तर मुलांना जे क्राफ्ट पेपर होते ते खूपच आवडले, कारण दिवाळीच्या अगोदर ते मिळाले होते. आणि मग आम्ही सर्वांनी ते दिवाळीचे पोस्ट कार्ड आणि आकाश कंदील त्यापासून बनवले.
0: बर, आणि आपण काय उपक्रम राबवत असतो शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त?
1: आमच्या शाळेत आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो. म्हणजे माझा विश्वास आहे की मुलं प्रत्यक्ष कृतीतून जास्त शिकतात, म्हणूनच वर्गात विज्ञान प्रयोग, भाषा, खेळ, स्पेलिंग बी, पर्यावरण पूरक उपक्रम, हस्तोद्योग प्रकल्प अशा अनेक गोष्टी आम्ही राबवितो. माझं शिक्षणही झेडपी शाळेतच झालं आहे. मला माझ्या शालेय जीवनात उत्तम उपक्रमशील असे शिक्षक लाभले, म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यातीलच माझे मार्गदर्शक आमचे गुरुजी आणि आता सध्या मी जिथे कार्यरत आहे त्या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कुशारे सर यांनी आम्हाला म्हणजे लहानपणापासूनच इंग्रजी शब्द पाठांतराची सवय लावली होती. ते वर्गातील प्रत्येक मुलाला शब्दार्थ उपलब्ध करून द्यायचे आणि प्रत्येक आठवड्यासाठी एक पान नंबर ठरवून दिलेला असायचा आणि ते शब्द आठवडाभर पाठ करायचे आणि सर त्यावर शनिवारी टेस्ट घ्यायचे. आणि टेस्ट घेतल्यानंतर जे ज्या मुलांचे सगळे शब्दार्थ बरोबर यायचे त्यांना ते पेन द्यायचे आणि तो पेन खरंच खूप छान असायचा आणि तो पेन मिळवण्यासाठी मी ते शब्द पाठ करायचे.
0: वा.
1: आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, या उक्तीप्रमाणेच तो उपक्रम जेव्हा मी शाळेत जॉईन झाले तेव्हापासूनच मी माझ्या शाळेत तो उपक्रम राबवायला सुरुवात केली. आमच्या मुलांना मी शब्दार्थ तर नाही पण वर्गात एक एक्स्ट्रा फळ आहे त्या फळ्यावर मी आठवडाभर ते शब्द लिहिलेले असतात, 25-30 शब्द, आणि मुलं ते शब्द लिहून घेतात आपल्या वहीत आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते आठवडाभर पाठ करतात आणि मग आम्ही त्यावर टेस्ट घेतो. तसंच याच उपक्रमाप्रमाणे अजून आम्ही परिपाठामध्ये दररोज आज जो दिनांक आहे म्हणजे आज जर 5 तारीख असेल तर 5 पाडा, 6 असेल तर 6 असा दररोज आम्ही पाडा पण घेतो. त्यामुळे मुलांचे खूप पाडे पाठ आहे. म्हणजे आमचा एक पहिलीचा मुलगा आहे तो पण 15 पर्यंत पाडे म्हणतो.
0: अरे वा.
1: आणि मागच्या महिन्यातच आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे श्री कापसे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूलोद्योग उद्याचा उद्योजक घडवूया या अंतर्गत शाळेने अनेक उपक्रम राबविले. त्यापैकी आम्ही काही क्षेत्रांना भेटी दिल्या, लाकडी तेलघाणा उद्योग, आणि त्या लाकडी तेलघाण्या उद्योगाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी कच्चा माल किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल कसा बनवतात हे प्रत्यक्ष पाहिलं, त्यांनी ते अनुभवलं. आणि आमचा येवला तालुका हा पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. मुलांना हे माहीत आहे पैठणी, पण ती पैठणी कशी तयार करतात तर ते आम्ही प्रत्यक्ष मुलांना एका पैठणी क्लस्टरला भेट दिली आणि ते मुलांना प्रत्यक्ष दाखवलं.
0: बर,
1: त्याचबरोबर कागदाची पाकिटे बनवायचे, कापसापासून वाती बनवायच्या, मेणबत्ती देवे बनवायचे, नैसर्गिक साबण तयार करणे, डिंक बनविणे, हार व गजरा बनविणे असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबविलेले आहे. आणि मुलांनी त्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ते कसं बनवायचं ते त्यांना समजले.
0: क्या बात आहे, खूपच छान. बरं, ह्या व्यतिरिक्त आपल्या शाळेला आजूबाजूला किती जागा आहे आणि काही परसबाग वगैरे आपण सुरू केलेली आहे का?
1: हो, आमची शाळा जरी छोटीशी असली तरी आमच्या शाळेचा परिसर मैदान खूप मोठा आहे आणि त्या परिसरात आम्ही परसबाग पण केलेली आहे. त्यामध्ये आम्ही मिरची, कोथिंबीर, लसूण यांची लागवड करतो आणि जो भाजीपाला आम्हाला मिळतो त्याचा आम्ही पोषण आहारात वापर करतो. तसंच झाडं पण खूप आहे आणि त्यामध्ये सीताफळाची वगैरे झाडं आहे आणि त्या झाडांना भरपूर फळंही येतात. आमचे विद्यार्थी तसेच आमचे गावकरी सुद्धा त्या फळांचा आस्वाद घेतात. आणि आम्ही आता आंब्याची पण झाडं लावली आहे, थोड्या दिवसात आम्हाला आंब्याची पण फळं खायला मिळतील.
0: क्या बात आहे, खूपच छान. तर मॅडम, 6 वर्षापासून आपण एका शाळेमध्ये आहात त्यामुळे अनेक अशा आठवणींचं गाठोडं तयार झालं असेल, तर त्यातला काही अविस्मरणीय क्षण इथे सांगावा असं वाटतो का?
1: हो, खूपच. म्हणजे शाळेने खूप साऱ्या आठवणी दिल्या आहे, त्यापैकी अतिशय अशी मनाला भावुक करणारी घटना, माझ्याकडे 2 वर्षापूर्वी पहिलीचा वर्ग होता आणि असंच एक दिवशी बरं नव्हतं. दुपारी बरं नसल्यामुळे दुपारचं जेवण पण केलं नाही आणि तशीच बसलेली होती. तर ते एका मुलाने बघितलं, माझंही लक्ष नव्हतं पण त्याने ते बघितलं आणि त्या दिवशी संध्याकाळी मी घरी गेले. घरी जातानाच मला बरं नव्हतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेले आणि इंजेक्शन वगैरे गोळ्या औषध घेऊन घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर मी स्वयंपाक वगैरे करत होते, तोच एका पालकांचा फोन आला. पालकांचा फोन आला, मी फोन घेतला आणि ते पालक म्हणू लागले, मॅडम आमचा ओम आज शाळेत आल्या, शाळेतून घरी आल्यापासून खूप शांत शांत आहे. आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलतच नाही आणि आता जेवायला बोलवतोय तो तर आता रडायलाच लागलाय. आणि मग आता रडून रडून तो सांगतोय की आमच्या टीचरांना बरं नाहीये, टीचर झोपले, टीचर म्हणजे टीचरांनी दुपारी पण जेवण केलेलं नाहीये आणि आता टीचर जेवले असतील की नाही, मी कुठं जेवू म्हणे. माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं आणि मग मी त्याच्याशी बोलायला घेतलं, म्हटलं अरे ओम आता मला बरं वाटतंय, मी डॉक्टरांकडे जाऊन आले आणि मी जेवण पण केलंय, आता तू जेवण कर. तो म्हणे खरंच टीचर तुम्ही खरंच जेवल्या? म्हटलं हो अरे खरंच जेवले. तेव्हा तो कुठे शांत झाला आणि त्याने जेवण केलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपल्यालाच मुलांची काळजी आहे, आपणच मुलांवर लक्ष ठेवतो, पण तसं नाहीये. मुलं सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवतात, आपली काळजी करतात आणि आपल्यावर मनापासून प्रेम करतात.
0: वा वा वा, किती भावनिक क्षण आहे हा. आणि एवढ्या छोट्या मुलाला सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे, याचा अर्थ तुम्ही इतका त्यांना लळा लावलाय आणि म्हणूनच ती अटॅचमेंट त्यांच्या बाबतीत दिसते आपल्याला आज. तर खरंच छान वाटलं हे सगळं ऐकून. मला एक असं विचारावं असं वाटतं की जाता जाता काही तुम्हाला सल्ला द्यावा असं वाटतो का शिक्षकांना की हा ऍप वापरण्याविषयी? तर काय सांगाल शिक्षकांसाठी काही?
1: बघा, आपल्या कामाला प्रसिद्धी मिळते विनोबा मार्फत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव पण देता येतो. तसंच आपण आपले उपक्रम शेअर करतो आणि तसंच इतर विद्यार्थ्यांचे जे उपक्रम त्या शिक्षकांनी अपलोड केलेले असतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी काय होतं की आपण मुलांना शिकवतो पण ते त्यांना येत नाही. म्हणजे आता स्पोकन इंग्लिशचा जो प्रोग्राम आहे, जर आपण सांगितलं मुलांना अरे हे असं नाही असं करायचं, त्यांना सांगता येत नाही. पण आपण मी जर विनोबा ऍप त्यांना दाखवते, इथं इथं पोस्ट आहे ह्या मुलांच्या आणि ते त्यांना दाखवते, त्या मुलांचं बघून मुलं खरंच अगदी व्यवस्थितपणे त्यांचं मत मांडतात किंवा बोलतात. तसंच सगळ्या शिक्षकांनी मुलांना फक्त परीक्षेत यश मिळावं यासाठी नाही तर त्यांना आयुष्यात आत्मविश्वासाने जगता यावं यासाठी प्रत्येक शिक्षकाने उपक्रमशील शिक्षणाची वाट निवडली पाहिजे. आणि मुलांमध्ये खूप म्हणजे एक अनोखी चमक असते ती ओळखून त्याच्या स्वप्नांना खतपाणी दिलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्या विद्यार्थ्यांचं नक्की उज्ज्वल भविष्य घडेल, याबद्दल काही शंका नाही.
0: नक्कीच नक्कीच, खूपच छान. तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुमचे अनुभव सुद्धा खूप वेगळे आणि मनाला भावणारे असेच होते. तर आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: धन्यवाद तुम्हाला पण.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या श्रीमती सविता कुशारे यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येवला या ठिकाणाहून. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत.

रसिक हो नमस्कार। मैं क्या जानूं क्या जादू है इन दो मत वाले नैनों में। जादू है खरच, काय बर अशी जादू असते इन नैनों में आणि इन गानों में। रसिक हो हा आवाज आहे हिंदी सिनेमाच्या अगदी पहिल्या सुपरस्टारचा, फर्स्ट सिंगिंग स्टार कुंदनलाल सैगल अर्थात KL सैगल। 100% गाणी स्वतःसाठीच फक्त गाणारे हे गायक अभिनेता सिंगर ॲक्टर, अख्खं जग ज्यांच्या गाण्याची तारीफ करतं त्या लता दीदी, रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश या सगळ्यांचेही म्युझिकल गुरु म्हणजेच कुंदनलाल सैगल। मित्रांनो, गायक तानसेन यांचं गाणं आपण ऐकलं नाही, पण त्यांनी जो दीपराग गायला तेव्हा अगदी दिवे लागले रे दिवे लागले असं झालं होतं म्हणतात। ऐकूया त्याच दीपरागावर आधारित सैगल यांच्या अद्भुत अशा आवाजातलं हे गीत, चित्रपट तानसेन, दिया जलाओ दिया जलाओ।

0: jagamaga diya jalao jagamaga jagamaga diya jalao.
1: 11 एप्रिल 1904 म्हणजे तब्बल 120 वर्षापूर्वी जन्मलेल्या कुंदनलाल सैगलचे वडील हे जम्मू काश्मीरातल्या एका संस्थांचे तहसीलदार होते. कुंदनलाल यांना गाण्या बजावण्याचे वेड तर अगदी बालपणापासून होतेच. ते उत्तम सितार वाजवीत आणि याच सितारेच्या वेडापोटी त्यांनी शाळा सोडली. शाळा सोडली पण पोटासाठी मात्र त्यांनी बऱ्याच चाकऱ्या केल्या, नोकऱ्या केल्या आणि त्यासाठी फिरतीसुद्धा केली. पहाना, रेल्वेत टाईमकीपर, नंतर रेमिंग्टन टाईपरायटरचे सेल्समन, होय हॉटेल मॅनेजर, अशी बरीचशी भ्रमंती करून ते कोलकात्यात स्थिरावले. कोलकात्यातल्या न्यू थिएटर्सनं त्यांना कामावर ठेवून घेतलं आणि पगार होता फक्त 200 रुपये महिना. मोहब्बत के आसू हा त्यांचा पहिला वहिला सिनेमा, सिंगिंग ॲक्टर म्हणून. देवदास या कादंबरीवर मंडळीनंतर अनेक चित्रपट झाले पण पहिला देवदास, फर्स्ट देवदास के एल सैगल यांचाच. प्रचंड गाजला त्यांचा देवदास. आता ते सगळ्यांच्या नजरेत आले आणि सगळ्यांच्या मनात बसले. ते वर्ष होतं 1935. बाल मायो बसो मोरे मन में.

0: आहे.
1: मित्रांनो, याच बालम आयो बसो मोरे मन मे आणि मग सुरू झालं सैगल युग. प्रेसिडेंट, धरती माता, स्ट्रीट सिंगर, दुश्मन, जिंदगी, माय सिस्टर असे अनेक चित्रपट त्यांनी केले. मात्र सगळ्यात तेच हिरो आणि होय तेच गायक सुद्धा. फक्त स्वतःसाठी गाणारा हा एकमेव नायक आहे मित्रांनो. प्रचंड लोकप्रिय आणि घनगंभीर स्वरांचा हा राजपुत्र. असं म्हणतात की लता दिदींनी त्यांच्या बालपणी एक हट्ट केला होता. कोणता हट्ट? तर तो के एल सैगल यांच्याशीच लग्न करण्याचा. असा करिश्मा होता के एल सैगल यांचा, न्यारा करिश्मा. इकर बंगला बने न्यारा.

सिंगिंग स्टार कुंदनलाल सहगल यांचा आवाज भरदार आणि खर्जातला होता. बॅरिटोन आणि सॉफ्ट टेनर असं त्याचं वर्णन करता येईल. आणि तो खरंच युनिक होता. खरं म्हणजे तो बेंचमार्क होता पुढच्या गायकांसाठी. आनंद, दुःख, आशा, निराशा हे सगळे भाव त्यांच्या स्वरात होते. एकच गाणं पहा. 1939 सिनेमा होता दुश्मन, आणि या दुश्मनमध्ये ते स्वतःच हिरो होते. आणि गाणं होतं करू क्या आस निराश भाई. पहा हां, एका कडव्यात निराशा, दुःख, तर लगेचच दुसऱ्या कडव्यात आशा, जिद्द आणि उत्साह. पहा केवढं सुंदर गायलंय. मित्रांनो, उगीच नव्हते ते सुरोंके बेताज बादशहा केएल सहगल.

सैगल साहेबांना बंगाली छान येत असे. बंगालीतली तीस एक गाणी त्यांनी गायली, पण ही गाणी गाण्याच्या आधी खुद्द रवींद्रनाथ टॅगोर यांनी स्वतः ती ऐकली आणि मगच रेकॉर्डिंग झालं. कुंदनलाल त्यानंतर मुंबईत आले डिसेंबर 1941 मध्ये. भक्त सूरदास, तानसेन असे काही चित्रपट त्यांनी त्यानंतर केले. त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती आणि त्यांचं दारूचं व्यसनसुद्धा वाढतच चाललं होतं. ऐ दिले बेकरार झूम, ऐ दिले बेकरार झूम.

शहाजहां हा त्यावेळेसचा बिग बजेट चित्रपट. तो आला आणि खूप चालला. ऐतिहासिक होता तो, त्यातली गाणी. पण तेव्हा हे सगळं होताना फार उशीर झाला होता. संगीतकार नौशाद यांना अतिशय दुःख होत असे सैगल साहेबांची परिस्थिती, त्यांचं व्यसनन, त्यांची व्यसनधीनता हे सगळं पाहून त्यांनी त्यांना सावरायचा खूप प्रयत्न केला. पण केएल सैगल त्यांना म्हणायचे, हम जी के क्या करेंगे.

परवाना हा कुंदनलाल सैगल यांचा शेवटचा चित्रपट. वर्ष होतं 1947. मित्रांनो, त्यांची फिल्म करिअर तशी फारच छोटी, म्हणजे फक्त 15-1 वर्षाची. 36 फिल्म्स, त्यातले हिंदी सिनेमे फक्त 28 आणि गाणी 185. त्यातही फिल्मी गाणी फक्त 142. आणि त्यांना आयुष्यही केवळ 42 वर्षाचंच लाभलं होतं. अल्पायुष्य ठरले ते. 18 जानेवारी 1947 या दिवशी कुंदनलाल सैगल गेले. हिंदी सिनेमाचा हा पहिला सुपरस्टार जगणं अर्धवट टाकून गेला. जीने का ढंग सिखाए जा असं गात गातच तो गेला.

सैगल यांची खासियत म्हणजे त्यांनी कधीही लिपसिंक केलं नाही, त्यांना ते करावंही लागलं नाही, कारण ते स्वतःच गाणी गात आणि स्वतःसाठीच गात. अशा या अद्वितीय कलावंताला आपला सगळ्यांचा सलाम. मित्रांनो, आता वेळ झाली आहे ती आज इथेच थांबण्याची. मी रामचंद्र कुलकर्णी घेतोय तुमचा निरोप, पण त्याआधी एक गाणं निरोपाचंच. के एल सहगल यांनी हे लाईव्ह गायलं आहे. लाईव्ह म्हणजे शूटिंग होत असतानाच ते गातही होते. म्हणजे पहा, एकीकडे शूटिंग चालू होतं आणि दुसरीकडे के एल सहगल आर्तस्वरामध्ये ही भैरवी गात होते. भैरवी जणू त्यांच्या आयुष्याची भैरवी, वियोगाचं दुःख ते सांगत होते आणि गात होते. बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय, छूटो ही जाय.

বাবুর মরায় নেই হারে ছুট যায় মরায়।

0: श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमामध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या किंवा शिकत असलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी आपण संवाद साधत असतो, आणि जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज शिकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याविषयी जाणून घेत असतो. तर हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी आणि त्यांचे सर्वे सर्वा शैलेश लेले सर यांनी. तर ह्याच संदर्भामध्ये आज माझ्यासोबत आहेत विद्यानिकेतन हायस्कूल पाचगणी सातारा या शाळेतले दोन विद्यार्थी. एक म्हणजे प्रणय सपकाळ जो इयत्ता 10वीमध्ये शिकतो, आणि दुसरी झोया अन्सारी जी इयत्ता 8वीमध्ये शिकते. आणि दोघांच्याही बाबतीत आपण जाणून घेणार आहोत, आणि नेमकी कुठली लँग्वेज त्यांनी शिकली आणि किती लेवल झाल्या ह्या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. प्रणय आणि झोया दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: झोया तुझं पण स्वागत.
2: नमस्कार.
0: तर सगळ्यात आधी मी येते प्रणय तुझ्याकडे. तू इयत्ता 10वीला आहेस आणि तू फ्रेंच भाषेची लेवल 1 कम्प्लीट केलेली आहेस, बरोबर?
1: होय होय.
0: हा, तर सगळ्यात आधी तर तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. अगदीच काही दिवसावरती 10वीची बोर्डाची परीक्षा आलेली आहे, आणि तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोलायला इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार आहेत. एकूणच फॉरेन लँग्वेज आपल्याला शिकायला मिळणार हे तुला कधी आणि कसं समजलं?
1: मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा आमच्या इथल्या इंग्लिश मिसने आम्हाला सांगितलं की असे फॉरेन लँग्वेज आपण शिकू शकतो. मला तेव्हाच मी रजिस्ट्रेशन केले आणि तेव्हाच शिकायला सुरुवात केली.
0: अच्छा, म्हणजे तू 8वीत असल्यापासून तू भाषा शिकायला सुरुवात केलीस?
1: हो हो.
0: बर, आणि शिकत असताना काय वाटलं तुला, म्हणजे इंटरेस्टेड वाटलं की नाही, काय वाटलं?
1: आधी इंटरेस्टिंग वाटलं शिकणं, मन मध्ये एकदा एक्झाम देताना ते सबमिशन फेल झालं, पण त्याच्यानंतर मी 9वीत एकदा एक्झाम दिली. ह्या वर्षी वेळ नाही मिळाला तर वेळ आता पुढच्या वर्षी ते सेकंड लेवल कम्प्लीट करणार आहे मी.
0: अच्छा, आणि भाषा शिकत असताना काही चॅलेंजेसला फेस करावं लागलं का तुला?
1: हा, ते आधी शब्दाचे उच्चार करायला आधी मला खूप प्रॉब्लेम्स आले, त्याच्यानंतर मग मी तिथे प्रोनाऊन्सिएशन साठी पण व्हिडिओ होते त्याच्यावरून मला कळलं.
0: अच्छा, आणि ज्यावेळेला तू हे घरी सांगितलं की मला अशी काही भाषा शिकायची आहे, त्यावेळेला घरच्यांनी सपोर्ट केला की काय विचारलं तुला?
1: घरच्यांना आधी वाटलं की असे शिकून काय फायदा, पण नंतर मग मी सांगितलं की ह्याचा खूप फायदा असतो. घरच्यांनी पण मला असं हे प्रोत्साहन दिलं की तू शिक भाषा.
0: बर, मग आता लेवल 1 तुझी कम्प्लीट झाली आहे आणि 10वीची बोर्डाची परीक्षा पण आहे, मग पुढे तुझी काय इच्छा आहे की तुला हे कंटिन्यू करायचं आहे, कसं करायचंय?
1: हा, मी सर्व लेवल जेवढे आहेत तेवढे सगळे कम्प्लीट करणार आहे 10वी वेळ भेटेल तसं.
0: बर, आणि तू फ्रेंच भाषाच का बरं निवडली?
1: फ्रेंच म्हणजे मला आधी शिकायची खूप आवड होती म्हणून मी तीच भाषा निवडली.
0: बरं, आणि मग पुढे मागे तुला जर्मन शिकायला पण आवडेल का?
1: हो, ही भाषा ह्या भाषेचे सगळे लेवल कम्प्लीट झाले, मी जर्मन लेवल पण शिकायला प्रयत्न करणार आहे.
0: बर बर, आणि तुला असं कधी वाटलं का की बापरे आपण जर का फॉरेन लँग्वेज शिकतोय तर ह्याची फी पण खूप जास्त असेल, आणि मग त्याचं कधी तुला प्रेशर आलं का?
1: नाही, माझ्या घरचे नाही मला पैशांबद्दल एवढं काही बोलत.
0: आणि ही खूप माफक दरामध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत हे कळल्यावरती मग तुझं टेन्शन थोडं कमी झालं का?
1: हो हो, थोडं म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, काय एवढं काय नाही, म्हणजे नाही का असं बजेट वाईज की ठीक आहे.
0: अच्छा,
1: पुढे शिकावं असं वाटलं.
0: आणि तुला काही भाषेत बोलून दाखवायला आवडेल का?
1: हो, मला असे खूप भाषा कळल्या, जसे सी म्हणजे गुड बाय, एव्हरी रिमेन म्हणजे सी यू टुमारो, असे खूप असे भाषा कळले मला. इयर्स मंथ्स हे सगळे नाव बिव कळले. व ही भाषा शिकल्यावरती मला कधी कधी असं बोलायला पण आवडतं ह्या भाषेमध्ये.
0: बर, मग तू तुझ्या मित्रांशी वगैरे वर्गात बोलतो का?
1: हो, मित्रांबरोबर बोलतो, पण त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांना कळत नाही. मग मी त्यांना नंतर सांगितलं की असं असं ह्याचा अर्थ असतो.
0: आणि 10वी नंतर कुठली साईड घेण्याची इच्छा आहे? आणि आता अनायसा तू फ्रेंच शिकतोच आहे, तर बाहेरच्या देशामध्ये जाण्याची संधी मिळाली तर आवडेल का तुला जायला?
1: हो, बाहेरच्या देशामध्ये गेल्यावरती तर मला आवडेलच. आणि अशी पण मी सायन्सची फील्ड घ्यायचा विचार केला आहे, मग त्याच्यातून मला खूप फायदा होईल बाहेरच्या देशात गेलो तरी.
0: नक्कीच नक्कीच, छान वाटलं तुझ्याशी बोलून. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि पुढच्या लेवल तुझ्या लवकरात लवकर कम्प्लीट व्हाव्या, आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा तुला छान यश मिळावं अशा शुभेच्छा देते. थँक्यू तू आज वेळ दिल्याबद्दल.
1: धन्यवाद.
0: तर आता आपल्यासोबत झोया अन्सारी सुद्धा आहे, तर मला तिच्याशी सुद्धा गप्पा मारायला आवडेल. झोया, तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तू आता इयत्ता 8वीत आहेस बरोबर? आणि एवढ्या कमी इयत्तेमध्ये असून सुद्धा तुझ्या 4 लेवल कम्प्लीट झाल्यात फ्रेंच लँग्वेजच्या, तर हे कसं काय शक्य झालं तुला?
1: एक्चुअली इधर पे फ्रेंच लैंग्वेज फेलो का लर्न करने को मिला था, तो मेरे को चांस मिला, तो मेरे पेरेंट्स से मैंने बात की, तुमने हाँ बोला.
0: तो कब से स्टार्ट किया आपने ये सीखना?
1: 5th स्टैंडर्ड से.
0: और अभी तो आपने 4 लेवल कम्प्लीट किए हैं, तो आप अच्छी खासी फ्रेंच बोल भी लेते होंगे.
1: हाँ.
0: तो कुछ आपका इंट्रोडक्शन आप हमें फ्रेंच में दे सकते हैं?
1: ट्राई करती हूँ.
0: जी जी.
1: चाओ मतलब हेलो, और अगर किसी से कुछ मांगना रहेगा तो क्यों आस्ते बोलना पड़ता है. मेरा नाम को मेरा नाम इज जोया अंसारी. मतलब मेरा नाम जोया अंसारी है. प्यूत आरे क्यू से बातें हुआ जोया अंसारी. मतलब मैं जोया हूँ, मेरे को आपसे बात करके अच्छा लगा.
0: थैंक यू वेरी मच जोया. जी, तो जब आप पढ़ रहे थे ये फ्रेंच लैंग्वेज, तब आपको कुछ दिक्कतें आई?
1: नहीं, क्योंकि इधर पे हर वक्त प्रैक्टिस होती थी एफएलओ की, मतलब हर एक दिन हम लोग एफएलओ क्लासेस अटेंड करते थे.
0: अच्छा, तो कुछ ऐसे हंसी मजाक में, अगर ऐसे कुछ वातावरण में आपने इसकी पढ़ाई की हो, तो कुछ आपके पास कुछ किस्से है कि किस तरह से फनी कुछ इंसिडेंट्स हुए थे, तो आप कुछ बताना चाहोगे?
1: एक्चुअली जब भी मैंने फर्स्ट टाइम ट्राई किया था एफएलओ, तभी मेरे क्लासमेट को मैं बातें करती थी, तो उनको कुछ समझता नहीं था, तो वो लोग जो मैं बोलती हूँ वही रिपीट कर लेते, ऐसा ही होता था क्लास में जो.
0: तो अब अभी आप फ्रेंच लैंग्वेज आपको आ रही है, आप अच्छे से लिख रहे हो, बोल रहे हो, तो किस तरह का फील करते हो आप? कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील होता है आपको?
1: हाँ, मेरे को लगता है, क्योंकि ये एफएलओ फ्रेंच लैंग्वेज लर्न करना बहुत हार्ड होता है लोगों के लिए, तो मैं लर्न करती हूँ तो मेरे को अच्छा लगता है, मेरे को बोलना आता है इसके लिए.
0: अच्छा, और कौन सी लैंग्वेजेस आपको अच्छी लगती है?
1: मैंने अभी फ्रेंच लेवल कंप्लीट किया है, तो मैंने अभी जर्मन लेवल 1 कंप्लीट किया है, तो अभी मैं जर्मन अच्छा लगता है फ्रेंच के साथ.
0: आगे जाके आप क्या करना चाहते हो, क्या पढ़ना चाहते हो, उसके बारे में कुछ डिसाइड किया है?
1: नहीं, अभी तक नहीं, क्योंकि अभी ये 8th का एग्जाम देने को टेंशन है.
0: जी जी. और आपके घर वालों को अच्छा लगता है आप कुछ अलग सीख रहे हो, कुछ अलग पढ़ रहे हो, तो उनकी क्या राय है इसके बारे में?
1: हाँ, मेरी माँ को पसंद है, और मम्मी ने सोचा है कि अगर बड़े होकर कुछ हुआ तो बाहर जाके भी मैं इंटरव्यू ये सब दे सकती
0: हूँ. तो आपके घर पे कुछ छोटे भाई बहन है आपके?
1: हाँ, मेरे 5 भाई है.
0: अच्छा, तो आप उनको कभी सिखाने का आपने ट्राई किया?
1: हाँ, किया है, मतलब उन लोग अभी स्पेनिश पढ़ रहे.
0: ओह, अच्छा, अच्छी बात. हाँ. है. तो अभी जो आपको सुन रहे हैं लिसनर्स है रेडियो पे, उनमें काफी बच्चे आपकी एज के होंगे, तो आप उनको कुछ एडवाइस देना चाहोगे कि इस तरह की लैंग्वेज अगर आप पढ़ोगे तो आपकी तरक्की होगी, या जो भी आपको सही लगता है वो आप गाइड करना चाहोगे उनको?
1: हाँ, ये फ्रेंच लेवल लेकर मतलब कोई भी भाषा लर्न करके आगे जाके बहुत हेल्प आता है आफ्टर 10th ऑल्सो, और मतलब कोई भी जॉब करनी रहेगी तो ये सब इससे आगे बढ़ सकते हैं.
0: अच्छा, बहुत बहुत शुक्रिया जोया, आप इस बातचीत में शामिल हुए और इतने अच्छे से हम सबसे बात करी, और इतने आपके अच्छे विचार हमसे शेयर किए. आगे की जितनी भी पढ़ाई है, जो भी आप एजुकेशन करना चाहो, जो भी आप बनना चाहो, उसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं, और थैंक यू वेरी मच आप आज हमारे साथ जुड़े, हम सबसे इतनी अच्छी सी बातें करी. ऑल द वेरी बेस्ट फॉर योर फ्यूचर, और थैंक यू वेरी मच.
1: धन्यवाद.
0: येस. तर मंडळी, FLOA म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन, ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या झोया अन्सारी आणि प्रणय सपकाळ याच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

FM ಬ್ಯಾಂಡ್ 90.6 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 90.6 FM. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनात गाव गावातलं मन

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.